0: ज्या मुलांनी नीटच्या म्हणजे काय म्हणजे आपण ऐकायला सुद्धा अंगावरती शहर येत होते तर त्या मुलांचे भोगले आणि त्यांची मागणी काय आहे की शिक्षण पद्धतीत सुधार. साधी मागणी होती जे तुम्ही आत्ता करताय ते तुम्ही पहिल्या दिवशी त्यांच्याशी बोलून करू शकत होतात पण तुम्हाला अतिरेक्यांशी बोलायला पाहिजे पाकिस्तानांशी बोलायला काय वाटत नाही पण आपल्याच देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्यांना तुम्ही झुरळ म्हणताय त्यांना तुम्ही भरकटलेले म्हणताय काय पुढे देश चालणार कसा.
1: लोकमान बाल गंगाधर तिलक ने हर समय स्वाधीनता की बात करी है अपनी अभिव्यक्ति की आजादी की बात करी है और शायद इसी की वजह से वो ब्रिटिश काल के विरोध का वो उन्होंने झेला भी था डंडा भी झेला था जिससे उनकी मृत्यु हो गई. अजीत डोवाल ये क्यों नहीं कहते हैं कि वही डंडा आज भारतीय जनता पार्टी और उनकी सरकार इन युवाओं पे चला रही है.